0: आपको बाद में खुद से दवा लेने के दुष्परिणाम झेलना पड़ सकता है, इसीलिए डॉक्टर की मदद लें। विद दिस वेरी यूजफुल इंफॉर्मेशन अबाउट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सेल्फ डायग्नोसिंग एंड सेल्फ मेडिकेशन, दिस इज चेतन रैपिंग अप फॉर टुडे। आई विल गेट बैक टू यू इन आवर नेक्स्ट सेगमेंट, टिल देन बाय। दोस्तों, आपके सुझाव, सलाह और फीडबैक के लिए आप हमें कॉल या मैसेज कर सकते हैं। हमारा नंबर है 09515227039। आई रिपीट 09515227039। हमारा ईमेल आईडी है feedbackamc1@gmail.com। आई रिपीट feedbackamc1@gmail.com। This program is produced and sponsored by Adventist Media Center.
1: ഇതുവരെക്കേട്ടത് സ്പോൺസേഡ് പരിപാടി ലംഹേ.
2: തിങ്കൾ മുതൽ വ്യാഴം വരെ വൈകുന്നേരം 5:45 ഞാറ്റുവേല സ്പോൺസേഡ് പരിപാടി. പ്രായോജകർ കേരള സർക്കാർ ഫാം ഇൻഫർമേഷൻ ബ്യൂറോ.
1: ഇനിയൊരു ചലച്ചിത്ര ഗാനം കേൾക്കാം. വയലാർ ശരചന്ദ്രവർമ്മ രചിച്ച് അലക്സ് പോൾ സംഗീതം നൽകി സുജാത പാടിയത്. ചിത്രം അച്ഛൻ ഉറങ്ങാത്ത വീട്.